0: सदा तुही
1: कहो जी।
0: वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे
2: वाहे वाहे गुरु
0: वाहे वाहे गुरु।